को प्रोग्राम आहे उहो हर कई हक ऐं बनानी मरसूस जे नाले ते आहे। असांजो प्रोग्राम पाक फ़ौज जे नाले आहे ऐं पाक आर्मी नाले आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।

0: It's 4 p.m. This time check is brought to you by.
1: जॾहिं माउ पंहिंजो ख़्यालु रखंदी आहे त सिहत नसलनि ताईं हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफ़ां पेश कयो वियो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज.

0: अल्लाह है. सो लेट सी नेक्स्ट कॉलर केर आहे. अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम अस्सलाम.
0: अता केर था गलायो भाउ?
1: शिकारपुर खां बाबर साहब जमाल दिन भयो
0: साईं. भयो साहब छा हाल आहे? ठीक आहियो?
1: अलहमदुलिल्लाह जो शुक्र आहे. ख़ुशि आहे बाबर साहब? बेहतर
0: आहे अलहमदुलिल्लाह. भयो साहब कहिड़ो सिंगर ॿुधण चाहींदव?
1: यार मूंखे ममता लाशारी ॿुधायो.
0: ममतास लाशारी ठीक आहे. ऐं इहो ॿुधायो हेमे ब्यूटी क्रीम जे बारे में अव्हां जो छा रायो आहे?
1: हेमे क्रीम ज़बरदस्त आहे, बिल्कुलु इस्तेमाल करे चुका आहियूं. दोस्त इस्तेमाल कनि बिल्कुलु बेफ़िक्र.
0: ठीकु आहे दा, तव्हांजी महिरबानी भाउ शामिल थियण जे लाइ. थैंक यू. त दोस्तो ममतास लाशारी एंड कहिड़ो अहमद मुगल इन ॿिन्हिनि मां हाणे कहिड़ो सिंगर प्ले करणो आहे इहो हाणे ही कॉलर डिसाइड कंदो. सो लेट्स सी. अस्सलाम वालेकुम. साईं अलाह जो शुक्र, तव्हां पंहिंजो ॿुधायो. साईं साईं ख़ुशि आहियो न अदा? अलहमदुल्ला अलाह जो शुक्र आहे. साईं अहमद मुगल या ममतास लाशारी? अहमद मुगल या ममतास लाशारी?
1: हेलो
0: साईं आवाज़ अचे? आवाज़ अचे पियो भा? चलो साईं माज़रत, तव्हां वटि सिग्नल जो इशू थी वियो आहे. सो इट्स ओके, हिकिड़ो ॿियो कॉलर शामिल कयूं पिया, उन खां इहो फ़ैसिलो करायूं पिया. सो लिसनर्स, अॼु जेको आहे जुमे जी शाम आहे ऐं सुभाणे छंछरु, सुभाणे क़ुरानदाज़ी कंदासीं इनशाला. अव्हां जूं सेल्फीज़ वधि खां वधि ईंदियूं त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी ऐं तव्हां जूं उहे सेल्फीज़ जेके हिन क़ुरानदाज़ी में शामिल कबियूं. ऐं सेल्फी विनर ऑफ द वीक खे 500 रुपियनि जो कैश इनाम मिलंदो. अव्हां बि 500 रुपियनि जो कैश इनाम खटी सघंदव. सिंपली तव्हांखे सेल्फी सेंड करणी आहे हेमे ब्यूटी क्रीम सां. सो मैसेज आयो आहे 888-1 ते, ही चवनि था बाबर भाउ अहमद मुगल प्ले कयो त बहितर. आधा 888-1 वारनि लाइ गुज़ारे था, बाक़ी फरमाइश आहे लाइव कॉलर जे लाइ. सो लेट्स सी लाइन ते गॾु केरु आहिनि. अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम सलाम बाबर भाउ.
0: साईं मुंहिंजा ख़ुशि आहियो न अदा?
1: अलहमदुल्ला.
0: साईं अहमद मुगल ॿुधंदव या ममतास लाशारी?
1: ममताज लाशारी.
0: ओके, कंहिंजे नाओ कंदव? चलो अव्हांजी महिरबानी भाउ शामिल छा. त दोस्तो हींअर जेको आहे त मां अव्हां जे लाइ ममताज लाशारी जो कलाम प्ले कयो आहे. तव्हां कलाम ॿुधो ऐं मूंसां गॾु रहिजो रौनक महफ़िल में. ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जेका आहे अव्हां इस्तेमाल कंदव त विद इन 7 डेज़ तव्हांखे हिन जो रिज़ल्ट मिली सघे थो. ऐं तव्हां पाण जेको आहे त अंदाज़ो लॻाए सघंदव त हीउ प्रोडक्ट ॿियनि प्रोडक्ट्स खां बिल्कुलु डिफरेंट आहे. त ही कलाम ॿुधो ममतास लाशारी जी आवाज़ में ऐं रौनक महफ़िल में पूरे 8 वॻे ताईं मूंसां गॾु रहिजो.